0: ശിവായ. യു ആർ ലിസണിംഗ് ടു ശൈവം ഡോട്ട് ഓർഗ് റേഡിയോസ്, 24/7 സ്പിരിച്വൽ ചാനൽസ് ഫ്രം ശൈവം ഡോട്ട് ഓർഗ്. ഓം നമ ശിവായ.
1: ഡിയർ ലിസണേഴ്സ് ഓഫ് ശൈവം ഡോട്ട് ഓർഗ്, ദി ഫോളോവിംഗ് ഈസ് ഗംഗാധര അഷ്ടകം പ്രസന്റഡ് ബൈ ഡോക്ടർ എം ഗോകുലകൃഷ്ണ അയ്യർ.
2: മൗലൗ ഗംഗാ ശശാങ്കൗ കരചരണതലേ ശീതലാംഗാ ഭുജംഗാഃ വാമേ ഭാഗേ ദയാർദ്ര ഹിമഗിരിതനയാ ചന്ദനം സർവഗാത്രേ ഇത്ഥം ശീതം പ്രഭൂതം തവ കനകസഭാ നാഥവോഢും ക്വ ശക്തിഃ ചിത്തേ നിർവേദ തപ്തേ യദി ഭവതി നതേ നിത്യവാസോ മദീയേ ഗാംഗം വാരി മനോഹാരി മുരാരി ചരണച്യുതം ത്രിപുരാരി ശിരശ്ചാരി പാപഹാരി പുനാതു മാം ശ്രീമത് ക്ഷീരതരംഗിണീ തടഗതേ പുണ്യേ വിരിഞ്ചേഃ പുരേ നിത്യം സന്നിഹിതം കിലാകലയിതും ക്ഷീരാഭിഷേകാദരം ശ്രീഗാരുത്മത വല്ലികാസഹചരം മാർഗേ സഹായം നൃണാം ശ്രീമത് ദീക്ഷിത വിപ്രദൈവതവരം സഞ്ചിന്തയേ ശങ്കരം. ശ്രീമദപ്പയ്യ ദീക്ഷിതേന്ദ്ര രചിതസ്യ ഗംഗാധരാഷ്ടകസ്യ തൃതീയ ശ്ലോകഃ. അസ്മിൻ ശ്ലോകേ ദ്വേ കഥേ കഥിതേ. പ്രഥമാ കഥ മാർക്കണ്ഡേയ വൃത്താന്തഃ, ദ്വിതീയാ കഥ സുദർശനചക്രപ്രാപ്ത്യർത്ഥം ഭഗവതാ ഹരിണാ കൃതം ശിവാരാധനം. ശ്ലോകസ്യാസ്യ പ്രഥമദ്വിതീയയോഃ പാദയോഃ യമദേവതർജ്ജനരൂപാം ആർത്തിമാപദ്യമാനസ്യ മാർക്കണ്ഡേയസ്യ മുനേഃ ആർത്തിഹന്താരം മൃത്യുഞ്ജയം ദേവം സ്തുവന്തി ദീക്ഷിതേന്ദ്രാഃ. ഏവം ഭവതി ശ്ലോകഃ. മൃത്യും വക്ഷസി താടയൻ നിജപദധ്യാനൈകഭക്തം മുനിം മാർക്കണ്ഡേയമപാലയത് കരുണയാ ലിംഗാദ്വിനിർഗത്യയഃ നേത്രാംഭോജസമർപ്പണേന ഹരയേ ഭീഷ്ടം രഥാംഗം ദദൗ ആർത്തത്രാണപരായണസ്സ ഭഗവാൻ ഗംഗാധരോ മേ ഗതിഃ ഇതി. അന്വയഃ ഏവം ഭവതി, യഃ ലിംഗാത് വിനിർഗത്യ മൃത്യും വക്ഷസി താടയന്ന് നിജപദധ്യാനൈകഭക്തം മുനിം മാർക്കണ്ഡേയം കരുണയാ അപാലയത് യശ്ച നേത്രാംഭോജസമർപ്പണേന ഹരയേ അഭീഷ്ടം രഥാംഗം ദദൗ സഹ ആർത്തത്രാണപരായണഃ ഭഗവാൻ ഗംഗാധരഃ മേ ഗതിഃ ഇതി. ശ്ലോകസ്യാസ്യ പ്രഥമദ്വിതീയയോഃ പാദയോഃ പ്രയുക്തഃ ഏകൈകോപി ശബ്ദഃ പാദ്മപുരാണസ്യ ഉത്തരഖണ്ഡസ്യ ഷട്രിംശദുത്തരദ്വിശതതമാധ്യായസ്യ കതിപയശ്ലോകാനാം സാരഃ. പാദ്മപുരാണസ്യ ഉത്തരഖണ്ഡേ പ്രതിപാദിതം ശങ്കരകൃതം മാർക്കണ്ഡേയാനുഗ്രഹം സംഗൃഹന്തി. യഃ നിജപദധ്യാനൈകഭക്തം മാർക്കണ്ഡേയം മുനിം കരുണയാ അപാലയത് സഹ ആർത്തത്രാണപരായണഃ ഭഗവാൻ ഗംഗാധരഃ മേ ഗതിഃ ഇതി. യഃ യമപാശഗൃഹീത മാർക്കണ്ഡേയാലിംഗിതഃ ലിംഗഃ നിജപദധ്യാനൈകഭക്തം സ്തവനകരണോദ്യതം ഇത്യർത്ഥഃ. മാർക്കണ്ഡേയം മുനിം ശങ്കരാനുഗ്രഹേണ മുദ്ഗലമുനികന്യായാം മരുദ്വത്യാം ജാതം മൃകണ്ഡോർമുനേഃ ഷോഡശാബ്ദപരിമിതായുഷം സർവഗുണോത്കൃഷ്ടം ച സൂനും കരുണയാ തദ്ദുഃഖപ്രഹാണേച്ഛയാ അപാലയത് മൃത്യുപാശാത് അരക്ഷത് തത്പാലനപ്രകാരമാഹുഃ. ലിംഗാദ്വിനിർഗത്യ മൃത്യും വക്ഷസി താടയന്ന് ഇതി. ലിംഗാത് ആത്മീയേനൈവ നാംനാ സ്ഥാപയിത്വാ തേന പൂജിതാല്ലിംഗാത് വിനിർഗത്യ ആവിർഭൂയ മൃത്യും യമം വക്ഷസി താടയന്ന്. പാദ്മപുരാണേ ഉത്തരഖണ്ഡേ മാഘമാസമാഹാത്മ്യേ വസിഷ്ഠദിലീപസംവാദേ ഷട്രിംശദുത്തരദ്വിശതമാധ്യായേ മാർക്കണ്ഡേയവൃത്താന്തഃ കഥിതഃ. തത്കഥായാഃ പൂർവരംഗപ്രസ്താവനാർത്ഥം മൃകണ്ഡുനാംനഃ മൃഗശങ്കുമുനിപുത്രസ്യ വൃത്താന്തം വക്തി ഭഗവാൻ വസിഷ്ഠഃ. മൃകണ്ഡുഃ उवास सुचिरं कालं काश्यामेव महामनाः तस्य पुत्रो महातेजाः मार्कण्डेय इति श्रुतः प्रसादादेव रुद्रस्य मरुद्वत्यामजायत मार्कण्डेयो मुनिश्रीमान् आराध्य तपसा शिवं दीर्घमायुश्शिवाल्लब्ध्वा ददर्श प्रलयान् बहून् अनपत्यो मृकण्डुश्च भार्यया स महामुनिः शङ्करं तोषयामास तपसा नियमेन च तुष्टश्चाह पिनाकीतं भार्यया सहितं मुनिम् इति तदाराधनतुष्टः भगवान् श्रीशङ्करः तयोः पुरस्तात् प्रादुर्भूय कीदृशं पुत्रम् इच्छसीति पृष्ट्वा तदभीष्टं चिरायुषं गुणवन्तं च पुत्रं ददावित्याह किमिहेच्छसि पुत्रं त्वं निर्गुणं चिरजीविनम् आहोस्विदेकं सगुणं सर्वज्ञं षोडशाब्दिकं वसिष्ठ उवाच इत्युक्त सोपि धर्मात्मा नाहमिच्छामि निर्गुणं अल्पायुरपि पुत्रो वा सर्वज्ञोस्तु जगत्पते श्रीशङ्कर उवाच तर्हि मे भविता पुत्रः षोडशायुः सुधार्मिकः सर्वज्ञो गुणवान् लोके कीर्तिमान् ज्ञानसागरः भार्या तस्य चिरादासीत् अन्तर्वत्नी मरुद्वति तनयस्तपनाकारः मरुद्वत्यामजायत इति तदनु भगवत्प्रसादात् जातस्य तस्य पुत्रस्य सर्वमपि वैदिकं संस्कारं यथाविधिचक्रे इत्याह जातकर्म स्वयं चक्रे वेदव्यासो महामुनिः नामकर्म ततश्चक्रे मुनिरेकादशेहनि उपाकर्म ततः कृत्वा वेदमध्यापयत्सुधीः इति अथ गच्छता कालेन मार्कण्डेयस्य अन्त्येकाले सम्प्राप्ते सति तत्पित्रोः शोकदशां तयोः तादृशदशादर्शनेन तस्य मार्कण्डेयस्य अग्रिमां प्रवृत्तिमाह सम्प्राप्ते षोडशेऽब्दे तु मार्कण्डेयस्य धीमतः मृकण्डुः शोकदीनात्मा विललापाकुलेन्द्रियः मार्कण्डेयोऽपि तं दृष्ट्वा विलपन्तं सुदुःखितं मृकण्डुरुवाच तव हेतोरहं वत्स शोचामि शृणुमे वचः आयुषोडशवर्षाणि तव दत्तं पिनाकिना सकालोऽयमिह प्राप्तः तस्मात् शोचामि नन्दन वसिष्ठ उवाच पित्रेति कथितं श्रुत्वा मार्कण्डेयो ब्रवीदिति मन्निमित्तः पितशोकं कदाचिदपि मा कृथाः यतिष्यामि तथा तात यथा यास्यां यमर्त्यतां समाराध्य महादेवं वाञ्छितार्थप्रदं शिवं मृत्युञ्जयं विरूपाक्षं सर्वज्ञं सर्वदंसतं कालकालं महाकालं कालकूटविशाशिनम् इति श्रुत्वा वचस्तस्य पितरावतिहर्षितौ सर्वं शोकं परित्यज्य प्रहृष्टाविदमूचतुः पितरावूचतुः तद्गच्छ शरणं तात नातः परतरं हितं वसिष्ठ उवाच पित्रोरनुज्ञां सम्प्राप्य दक्षिणार्णवरोधसि लिङ्गं संस्थाप्य विधिवत् मार्कण्डेयो निजाह्वयं पूजितश्च महाभक्त्या मार्कण्डेयेन शङ्करः इति मृत्युकाले शिवपूजानिरतं तं मार्कण्डेयं कालः हन्तुं प्रचक्रमे तेन यूना वारितस्यापि तस्य कालस्य प्रवृत्तिमाह शिवपूजा प्रसक्तं च तद्दिने स्तोतुमुद्यतम् आजगामतमुद्दिश्य कालो मृत्युसहायवान् वृतरक्तान्तनयनः सर्पवृश्चिकरोमवान् दंष्ट्राकरालवदनः चूर्णिताञ्जनसन्निभः समागम्य च तस्यासौ कालः पाशमपासृजत् कण्ठार्पितमहापाशः मार्कण्डेयस्तमब्रवीत् मार्कण्डेय उवाच कालतावत् प्रतीक्षस्व कालं मम महामते निर्वर्तयाम्यहं यावत् महास्तोत्रं जगत्पतेः शिवस्तोत्रमनिर्वर्त्य न क्वचिच्च व्रजाम्यहं न स्वपामि न भोक्ष्यामीत्येतन्मे व्रतमाहितं येत्र विघ्नं प्रकुर्वन्ति शिवस्तोत्ररतात्मनं ते चिरेण विनश्यन्ति त्वामतो वारयाम्यहं यथैव राजभृत्यानां राजाशास्तैव नापरः तथैव शिवभक्तानां शास्तासौ परमेश्वरः वसिष्ठ उवाच स एवं तर्जितस्तेन भगवान् विवृते क्षणः कालो भृशं ऋषेत्याह ग्रसन्निव जगत्त्रयम्। काल उवाच, किं वात्र बहुनोक्तेन पश्य मे विक्रमं बलं, सपातु त्वां महादेवः यस्यदासोऽसि साम्प्रतम्। वसिष्ठ उवाच, तेनैव गर्जता राजन्न कालेनासौ महामुनिः, ग्रस्थुं हठात् समारब्धः राहुणैवं यथाशशी इति। स्वभक्तयातनां सोढुमक्षमः भगवान् शिवः लिङ्गात् प्रादुर्बभूवेत्याह, लिङ्गादथ समुत्तस्थौ मूर्तिमान् परमेश्वरः इति। कालस्य ताडनेन भगवान् मार्कण्डेयं ररक्ष इत्याह। गर्जन्मेघ इवोदग्रं हुङ्कृतेन स तत्क्षणात् उद्धृत्य पादकमलं प्रजहार भुजान्तरे, पादप्रहारचकितः दूरे मृत्युः पपातः इति। कोपाविष्टं तं भगवन्तं स्तुत्यातोषयामास मार्कण्डेयः इत्याह। दूरे पतितमालोक्य कृतान्तं भीषणाकृतिं मार्कण्डेयोऽथ तुष्टाव तेन स्तोत्रेण शङ्करम् इति। अस्मिन्नध्याये मार्कण्डेयकृतं शिवस्तोत्रम् अवधेयं, तद्धि तेन कृतं शिवप्रपदनं द्योतयति। तद्भक्त्या प्रीतः भगवान् शिवः तस्मै दीर्घमायुः प्रायच्छत् इत्याह। आयुःप्रादादपर्यन्तम् अनेकप्रलयावधि मार्कण्डेयो महातेजाः देवदेवप्रसादतः अमृतत्वमनुप्राप्य ददर्श प्रलयान् बहून् इति। मार्कण्डेयकृतशिवस्तोत्रपारायणेन भाषणमिदं समापयामि। मार्कण्डेय उवाच, रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनम्, शिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युतानलसायकम्, क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदशालयैरभिवन्दितम्, चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः, पञ्चपादपपुष्पगन्धिपदाम्बुजद्वयशोभितम्, भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम्, भस्मदिग्धकलेवरं भवनाशिनं भवमव्ययम्, चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः, मत्तवारणमुख्यचर्मकृतोत्तरीयमनोहरम्, पङ्कजासनपद्मलोचनपूजिताङ्घ्रिसरोरुहम्, देवसिद्धतरङ्गिणीकरसिक्तशीतजटाधरम्, चन्द्रशेखर